सिकार उकारी उन्दा दी बिनिश की जिक्का होरा विजय लाबिन्नी तुला गिबानिने तुला गिलुजेने तुला गुनिने इदुबिना कप्या इजारुदी दिउजिला गिजिलायुदी रारिजे लाबिन्नी सेला रारिबिन रारिजे लाबिन्नी तुला कुचागाना तुला रबेलातु Guyubine negijela girani rusu ilubini gijila yuto iludenda na sacca lugenda na bani lugenda na nasi. 20 años menos la ariundadi, Rómulo Caicedo, que yete de la yepia. Bisania se la carla gande negayu y sabe de uchaganadu, ma didi, yannalama gande negaye iser. Yibisa du gande negayu y saquela binda che gomez, villania se la ni binda che gomez riundadi. La Ocadiaga, la Casicaruni, Iraca Gendasela, Iraca Vinni, Vigela, Ne Navanine, Ne Cayuni, Stippa, Ne Cayanasi, Sela, Tu Navesane, In che si nu stalle pegendaranasi, Cadi di Guntanu, Geruni lani Gendaruchagana, Geluni lani Gendaruchagana, Cadi Guntatu. Ne pagliaccia a tobi la poi, nanno non macadinghe cadini. Guarda. Indisai che non vinisci giacca. L'aucadia che guglia tu pavia, si carori un da dire.